न गेहं न शोकं न साकं परेयं पवित्रं पुनीतं गतं न जातं न पातं न मित्रं न मंत्रे नमो एकतंत्रे नमो एकतंत्रे न धर्मं न परमं न सर्वं न साकेन न परमं न चर्मं न कर्मं न वाकेन न सत्रं न मित्रं न पुत्रं सरु